0: दोर भाषेचा करू लटकत नव्हत्या पोळी.
1: महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये माझ्या खूप बळीराजांनी आत्महत्या केली, माझ्या मायानं आत्महत्या केली. का क्या करती है लड़कियां, क्या करती है बच्चियां, क्या करती है माँ, क्या करती है बहन.
0: दोर फाशीचा

आणि विदर्भामधून आपण खानदेशात येतो. बोलीभाषा बदलते, बोलीभाषा बदलते, भावना बदलत नाही. गहू दयास बाजरी दयास कळते ना भाषा. मी महाराष्ट्रातील भाषा बोलतोय, आफ्रिकेतील हिब्रू भाषा बोलत नाही. आता असं झालंय की त्या गावातून सुद्धा खानदेशातून जर मराठी माणूस मुंबईमध्ये आला की तो आयराणी बोलीभाषा विसरतो आणि तो सहज म्हणतो की मला भाषाच येत नाही. भाषेला विसरणं म्हणजे आईला विसरण्यासारखं आहे ना. बोलतच ना, काय बात आहे. लव यू दादा, लव यू, खूप लव यू.

0: आपल्या लोकगीतामध्ये ताई म्हणाल्या की पूर्वीसारखे नाते संबंध राहिले नाही आहे.
1: बहुत बढिया.
0: बदललं सगळं, बदलत चाललंय सगळं. आपण फ्लॅटमध्ये आलो आणि फ्लॅट झालो की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली, गुढ्या वाढत गेल्या. आकाशवाणीच्या वतीनं, विविध भारतीच्या वतीनं हा जो सृजन तेचा कार्यक्रम आहे ना, हा खरं तर काळजाचा कार्यक्रम आहे. आपण सगळे एकत्र यासाठी जमलेलो आहोत. एकत्र यासाठी येतो की नातेसंबंध पुन्हा आपल्याला सांगता येतील, सांगता आली पाहिजे. माय मातीनं